विली रावणे सीता असं निश्चित सांगून पक्षीराज जटायून देह ठेवला. त्याच्या मृतदेहाचं योग्य प्रकारे दहन करून राम लक्ष्मण पुढे निघाले. त्यानंतर कबंध नावाच्या एका महाभयानक राक्षसाशी त्यांची गाठ पडली. तो शीर्षहीन राक्षस वास्तविक महातेजस्वी धनुपुत्र होता. राम लक्ष्मणांना ओळखल्यावर तो राक्षस म्हणाला, लक्ष्मणासह वर्तमान श्रीराम या वनात येऊन जेव्हा तुझे हात तोडतील तेव्हा तू स्वर्गात जाशील असं मला इंद्रानं सांगितलं आहे. हे रामचंद्रा, तू मला मार आणि जाळून टाक. श्रीरामाने त्याला विनंती केली, तू मला माझी सीता कुणा रावणानं नेली आहे याच्याविषयी साध्यंत माहिती सांग. कबंध म्हणाला, माझा देह दहन कर मग सांगतो. शेवटी राम लक्ष्मणाने त्या कबंधाला एका खड्ड्यात नेऊन टाकला आणि चिता पेटवून त्याला भडाग्नी दिला. तेव्हा तो धूमरहित अग्निसारखा पुनर्जात होऊन बाहेर आला आणि त्यानं किष्किंधापती सुग्रीवाशी सख्य कर, म्हणजे तो तुला सहाय्य करील, तुझ्या पत्नीचा शोध लावील असं रामाला सांगितलं आणि पुढील मार्गही दाखवला. पंपा सरोवराच्या पश्चिम तीरावर पोहोचल्यावर श्रीरामांना शबरीचा आश्रम लागला. ती तपस्विनी अवर्णनीय उत्साहानं श्रीरामांना सामोरी झाली आणि म्हणाली, धन्य मी शबरी श्रीरामा, धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्री चरणे आश्रवा. चित्रकुटा हे चरण लागता, चित्रकुटा हे चरण लागता, किती पावले मुनी मुक्तता, वृक्षा तळी या थांबा क्षणभर, करा खुळीला क्षमा. धन्य मी शबरी श्रीरामा या चरणांच्या पूजे करिता, या चरणांच्या पूजे करिता, नयनी प्रगटल्या माझ्या सरिता, पद प्रक्षालन करा विस्मरा प्रवासातल्या श्रमा. धन्य मी शबरी श्रीरामा, गुरुसेवेतच झिजले जीवन, गुरुसेवेतच झिजले जीवन, विलेपनार्थे त्याचे चंदन, रोमांचाची फुले लहडली वठल्या देहद्रुमा. धन्य मी शबरी श्रीरामा, निज ज्ञानाचे दीप चेतवून, निज ज्ञानाचे दीप चेतवून, करिते अर्चन आत्मनिवेदन, अनंत माझ्या समोर आले लेवुनिया नीलिमा. धन्य मी शबरी श्रीरामा, नैवेद्यापन काय देऊ मी, नैवेद्यापन काय देऊ मी, प्रसाद म्हणून काय घेऊ मी, आज चकोरा घरी पातली भुकेजली पौर्णिमा. धन्य मी शबरी श्रीरामा, सेवा देवा कंद मुळेही, सेवा देवा कंद मुळेही, एक मधुरशी बदरी फळेही, वनवेलेनी काय वाहणे याविन कल्पद्रुमा. धन्य मी शबरी श्रीरामा, क्षते खगांची नव्हेत देवा, क्षते खगांची नव्हेत देवा, मीच चाखिला स्वये गोडवा, गोड तेवढी पुढे ठेवली फसवा नचरक्तिमा. धन्य मी शबरी श्रीरामा, का सौमित्री शंकित दृष्टी, का सौमित्री शंकित दृष्टी, अभिमंत्रित ती नव्हेत उष्टी, या वदनी तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा. धन्य मी शबरी श्रीरामा, धन्य मी शबरी श्रीरामा.